0: Sabe nem da rádio.
1: सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना सूचना